सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 10 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 31 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 1 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

30 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. या गीतरचनेला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे धन्य ते संताजी धनाजी.

लता मंगेशकर यांच्या आवाजात मराठा ती तुका मेळवावा या चित्रपटातील गीतरचना ऐकवीत आहोत. गीत योगेश यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे आनंद खन यांनी.

भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष.

बीजापूरचे यवन माजले वर्चस्व आपले गाजू लागले गाजू लागले. न्याय नाही अन्यायाचा बाजार साधू संतांची.

ಕೊಡು ಮಾವಳೆ ಬಾಲ ಶಿವಾ ಯವನ ಮೇಲೆ ಸಾಯ ಕರನ್ಯಾಸಗಿ ಭಾಜಿ ತಾನಾಜಿ ಫಿರಂಗೋಜಿ ನರಸಾಳಾ ಏಕ ಹೂನ ಏಕ ಮಾವಳಾ ಘೇವನ ಶಪತೇಲಾ ಶಿವಜಿಚ್ಯ ಹುಕ್ಮತಿ ಖಾಲಿ ಉಬಾರಾ ಹೀಲಾ ಯಾವೇಳಿ ಉತ್ತರೇಕಡೆ ಬಲಾಢ್ಯ ಮೊಂಗಲ್ ಶಾಹಿ ದಕ್ಷಿಣೇಕಡೆ ವಿಜಾಪುರ್ಚಿ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಪೂರ್ವೇಕಡೆ ಅಹಮದ್ನಗರ್ಚಿ ನಿಜಾಮ್ ಶಾಹಿ ಪಶ್ಚಿಮೇಕಡೆ ಪೋರ್ತುಗೀಜ್ ವ ಸಿದ್ದಿ इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापना सोप नव्हतं पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती म्हणूनच वंदन करून भवानीला जिंकाया कोरणा किल्ला शे दोनशे मावळे संघटीला शिवराय घेऊन चालला अंधाऱ्या रात्री किल्ल्याचा तळ गाठला चढून जाण्याला मारून मेखापूर झाला पागोटे लाविले त्याला हा भंत मावळा चढून वरती गे

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष होते.

श्रोते हो आत्ताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा ऐकलात. स्वर संगीत आणि रचना शाहीर पिराजी सरनाईक यांची होती. श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. यानंतर ऐकवित आहोत वसंत भराट पांडे यांची गीतरचना. स्वर आणि संगीत अभिजित राणे यांचं आहे.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत अशोक पत्की यांचं आहे. चित्रपट सखी.

श्रोतेहो, या गीत रचनेबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होता तर आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून.

0: FM 90.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। श्रोताओं, थोड़ी देर में ठीक 9 बजे सुनिए कार्यक्रम चित्रलोक, जिसे हम मुंबई केंद्र से अनुप्रसारित करेंगे।
1: आपले डेजर्ट तर आला आहे, पण आपले चॅम्पियन नाही आले अजून।
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना?
1: सो गर्ल्स, काय चाललंय?
2: बिल बनतंय,
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
5: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट

0: चित्रलोक कार्यक्रम में समय है एक ब्रेक का।
1: सुन बाई,
2: काय सासू बाई?
1: या घराचे काही नियम आहेत।
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा।
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
2: तो काय सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
2: तुम्ही पण ना सासूबाई।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।

0: एफ एम बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर अभिनव देशपांडे.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर.
2: श्रोतेहो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी

0: माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे रोबोटिक कॅन्सर सर्जन डॉक्टर अभिनव देशपांडे. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता 31 मे हा जो दिवस आहे म्हणजे आजचा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो, तर सगळ्यात आधी तर आम्हाला सांगाल की हा दिवस का साजरा करण्यात येतो?
1: मॅडम, जसं जागतिक आरोग्य

0: जसं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे यांच्या पुढाकाराने दरवर्षी 31 मे रोजी आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन हा साजरा करतो. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी एक जनजागृती करणे. आजही अनेक लोक तंबाखूच्या दुष्परिणाम माहिती असून देखील व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळेच समाजात जागरूकता निर्माण करणे, युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.
1: डॉक्टर, मग हा तंबाखू आरोग्यासाठी किती घातक असतो?
0: तंबाखूमध्ये निकोटीनसह अनेक विषारी रसायन असतात. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण जर मी दिलं तर एक साधी जर आपण सिगरेट जी आहे, आता खूप लोक ते फॅशन म्हणून असं दाखवतात की आम्ही एक सिगरेट जी आहे ती कधी पण एक कश घेऊन घेऊ. आता तुम्ही मॅडम विचार करा, त्या एका छोट्या सिगरेटमध्ये 72 पेक्षा जास्त कन्फर्म्ड कार्सिनोजेन्स म्हणजे असे पदार्थ आहे ज्याच्यामुळे कन्फर्म कॅन्सर होऊ शकतो, हे फक्त आणि फक्त एका सिगरेटमध्ये अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे हे 72 जेव्हा कॅन्सर कॉझिंग एजंट्स म्हणजे कार्सिनोजेन्स जेव्हा शरीरावर ऍक्ट करतील तर त्याच्यामुळे कॅन्सर हा तर प्रश्नच नाही, म्हणजे याच्यावरती तर इफेक्ट होणारच आहे. पण ही जी रसायने आहे ही शरीरातील फुफ्फुसे, हृदय, मेंदू आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम करतात. तंबाखूमुळे तोंडाचे कॅन्सर जसं आपल्याला सगळ्यात जास्त माहिती आहे, आपण कधी कुठल्या थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलो सुरुवातीला आपल्याला सगळं दाखवण्यात येतं, पण तशाच याच्यावरती घशाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकार, रक्तदबाव आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका देखील वाढतो. काही लोकांना वाटतं की फक्त सिगरेट हानिकारक असते, पण इनफॅक्ट इवन गुटखा, मावा, पानमसाला किंवा हुक्का यांचेही परिणाम तितकाच धोकादायक असतो.
1: आता आपण बघतो की आजकाल युवकांमध्ये तंबाखूचं आकर्षण वाढत चाललेलं आहे, तर ते आपल्याला थांबवता येईल का?
0: नक्कीच. इनफॅक्ट आता जर आपण बघितलं तर तंबाखू रिलेटेड जे कॅन्सर्स आहे म्हणजे टबॅको रिलेटेड कॅन्सर्स याचा एक जर आपण पॉझिटिव्ह एस्पेक्ट बघितला तर हा प्रिव्हेंटेबल टाईप ऑफ कॅन्सर आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला की 100 कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्याच्यापैकी 33 लोक जे आहेत ते आपण डेफिनेटली त्यांचा कॅन्सर वाचवू शकतो फक्त ह्या एका पदार्थामुळे ज्याचं नाव आहे टबॅकोवर तंबाखू, त्याचा इतका मोठा परिणाम असतो. तर युवकांमध्ये तंबाखूचे आकर्षण कमी करण्यासाठी कुटुंब, शाळा आणि समाज या तीनही स्तरांवर आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांच्या दबावामुळे किंवा स्टाईल म्हणून अनेक तरुण तंबाखू सेवन सुरू करतात. पालकांनी मुलांशी खुला संवाद ठेवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासोबतच शाळांमध्ये आरोग्य शिक्षण देणे आणि सोशल मीडियावर देखील सकारात्मक मोहिमा राबवणे आवश्यक आहे. खेळ, व्यायाम आणि छंद याकडे देखील युवकांचा कल वाढवला तर व्यसनापासून नक्कीच त्यांना दूर ठेवणे जास्त सोपी होईल.
1: हा डॉक्टर, जेव्हा तंबाखूचा विषय येतो तेव्हा स्मोकिंग बद्दल बोलल्या जातं. आता स्मोकिंग मध्ये बरेचदा असं म्हटलं जातं की तुम्ही पॅसिव्ह स्मोकिंग देखील करू नका, तर पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे नेमकं काय असतं?
0: तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नसली तरी दुसऱ्याच्या सिगरेट किंवा बिडीच्या धुरामुळे प्रभावित होते त्याला निष्क्रिय धूम्रपान किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. हे विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी खूपच धोकादायक असतं. यामुळे श्वसनाचे त्रास, दमा, हृदयविकार आणि फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान टाळणे ही प्रत्येकाचीच सामाजिक जबाबदारी आहे.
1: डॉक्टर, आपण उल्लेख केला की लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध यांच्यावर याचा परिणाम होत असतो, तर महिलांच्या आरोग्यावर तंबाखूचा नेमका काय परिणाम होतो?
0: आता मॅडम जसं अनफॉर्च्युनेटली सध्याच्या घटकेला महिलांमध्ये देखील तंबाखू व्यसन जे आहे ते भरपूर वाढत चाललेलं आहे. महिलांमध्ये तंबाखू सेवनामुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडू शकतात, मासिक पाळीतील अनियमितता, गर्भधारणेत अडचणी आणि हाडांची कमजोरी यासारख्या समस्या देखील वाढू शकतात. गर्भवती महिलांनी तंबाखू सेवन केल्यास बाळाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ किंवा गर्भपाताचा धोका देखील वाढू शकतो. त्यामुळे महिलांनी स्वतःही तंबाखूंपासून दूर राहणे आणि कुटुंबालाही त्यापासून दूर ठेवावे हे नक्कीच आपण मी या दिवशी सांगू इच्छितो.
1: डॉक्टर, ई सिगारेट किंवा वेपिंग बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे सुरक्षित आहे, हे केलं तरी चालेल, तर ते खरंच सुरक्षित आहे का?
0: मॅडम, ही सगळ्यात सध्याच्या घटकेला आपण जे युवक बघतो तर त्यांच्यामध्ये ही एक मोठी चूक धारणा आहे. त्यांना असं वाटतं की ई सिगरेट जी आहे किंवा हे वेपिंग जे आहे तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह तंबाखू आणि सिगरेट शी संबंधित जे प्रॉब्लेम्स आहे ते होऊ नाही शकत. अनेकांना वाटतं की सिगरेट किंवा वेपिंग हे सुरक्षित पर्याय आहे, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण

0: यामध्ये देखील निकोटीन आणि इतर हानिकारक रसायन काही प्रमाणात तर असतातच. यामुळे फुफ्फुसांचे नुकसान, व्यसन आणि मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या नक्कीच वाढू शकतात. विशेषतः तरुण पिढीमध्ये याचे आकर्षण वाढत असल्याने त्याबाबत योग्य माहिती देणेही आपल्याला अत्यंत गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: तंबाखू सोडल्यानंतर शरीरात काही बदल होतात का जर तंबाखूचं सेवन नाही केलं तर?
0: नक्कीच. म्हणजे इनफॅक्ट आपण जर बघितलं तर तंबाखू जो माणूस किंवा स्त्री सोडतात तर त्याच्या विदिन 8 आवर्स म्हणजे 8 तासामध्येच शरीरावरती भरपूर सारे इफेक्ट जे आहेत, पॉझिटिव्ह इफेक्ट सुरू होतात. बॉडीचे आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा एक जो आपल्यामध्ये अडवांटेज आहे तो म्हणजे सेल्फ हिलिंग. म्हणजे स्वतः शरीर जे आहे, ज्या पण गोष्टींनी त्रास झालेला आहे तर त्याला स्वतः शरीर जे आहे ठीक करण्याचा प्रयत्न करतं. तर तंबाखू सोडल्यानंतर काही तासातच शरीरात सकारात्मक बदल सुरू होतात. रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य होऊ लागतात. काही आठवड्यात श्वास घेणे सोपे होते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते. दीर्घकाळ तंबाखूपासून जर दूर राहिल्यास कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात देखील कमी होतो. यामुळे व्यक्तीचे आयुष्य अधिक निरोगी आणि आनंदित बनते.
2: डॉक्टर, असं म्हटलं जातं की तंबाखूचं व्यसन हे आर्थिकदृष्ट्या देखील नुकसानकारक असतं, ते कसं काय?
0: आता तंबाखूवर दररोज खर्च होणारी छोटी रक्कमही वर्षभरात मोठ्या रकमेत बदलते. त्याचबरोबर तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. जसं की आता एखादा तंबाखूमुळे कॅन्सर पीडित पेशंट आहे, टिपिकली जे तोंडाचे कॅन्सर्स असतात किंवा अन्ननलिकेचे जे कॅन्सर्स असतात, आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपी, हे सगळे ट्रीटमेंट मोडॅलिटीज म्हणजे जे पण सगळे जे प्रकार आहेत आपल्याला ट्रीटमेंटचे ते सगळेच्या सगळे वापरावे लागू शकतात अशा सिच्युएशन्समध्ये. तर त्याच्यामुळे पेशंटचा खर्च जो आहे तो नक्कीच भरपूर वाढतो अशा सिच्युएशन्समुळे. आणि म्हणून जर बघण्यात आलं तर आरोग्याबरोबरच आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. जर तीच रक्कम शिक्षण, आरोग्य किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी वापरली तर जीवन अधिक चांगले होऊ शकते.
2: डॉक्टर, इन जनरल आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिली की तंबाखूचं सेवन हे किती घातक ठरू शकतं आणि त्यामुळे काय होऊ शकतं. आता आपण यामुळे होणाऱ्या आजारांविषयी बातचीत करणार आहोत. तर तंबाखूचं सेवन जर प्रमाणाच्या बाहेर असेल तर त्यामुळे कुठले कुठले आजार होऊ शकतात, काय सांगाल?
0: मॅडम, यावरती एक मी महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तंबाखू आणि मद्यपान म्हणजे ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो हे दोन्हीही कितीही प्रमाणात म्हणजे कमीत कमी किंवा जास्त सगळ्या प्रमाणात देखील ते घातकच आहे. म्हणजे असं नाही आहे की जसं आपल्याला एक गैरसमज असतो की मद्यपान म्हणजे किंवा अल्कोहोल जे दारू आपण म्हणतो तर ती काही प्रमाणात जर घेतली तर त्याच्यानी लिव्हरवरती किंवा हार्टवरती चांगले इफेक्ट असतात असं एक आधी लोकांमध्ये गैरसमज होता. पण सध्याच्या घटकेला जी पण रिसर्च झालेला आहे याच्यावरती एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल ऑर टबॅको इज हार्मफुल टू द बॉडी. म्हणजे याचा अर्थ की कुठल्याही प्रमाणात जरी घेतलं तरी ते घातकच आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे दोन्हीही अशा गोष्टी आहेत की ज्या संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम राहू शकतो. दुष्परिणाम जो आहे तो सगळ्या शरीरावरती कम्प्लीट इच अँड एव्हरी सिंगल ऑर्गन म्हणजे प्रत्येक अवयवावर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो सापडण्यात येतो. जसं की आपण सर्वात जास्त जे पेशंट बघतो तर ते तोंडाचे कॅन्सर, मुख कर्करोग, तर त्याचे सगळ्यात जास्त आपण पेशंट जे आहे. आता तुम्हाला हे ऐकून फार विचित्र वाटेल की साधारणतः जर तुम्ही विचार केला तर आपल्या भारत देशात दर दिवशी अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 3,500 लोक जे आहे त्यांचा मृत्यू होतो एका पर्टिक्युलर कारणामुळे, ते म्हणजे आहे तंबाखू. 3,500 लोक जे आहेत ते मृत्यूघाटी जातात. तर त्याच्यामुळे इतका जास्त तो प्रमाणात आहे सध्याच्या घटकेला आणि सगळ्या टाईपच्या सोसायटीमध्ये तंबाखूचं सेवन जे आहे ते करण्यात येतं. तर त्याचे दुष्परिणाम देखील सर्वांना म्हणजे पकडू शकतात. असं नाही आहे की एका पर्टिक्युलर लिमिट नंतर जर तंबाखू खाल्ला तरच त्याचा त्रास होईल किंवा तंबाखू आपण एका पर्टिक्युलर फॉर्ममध्ये खाल्ला किंवा जर फक्त एकच सिगरेट ओढली तर त्याच्यानी काय प्रॉब्लेम येणार, बाकी दिवस तर नाही केलं, असं नाही आहे. त्याच्याशी संबंधित कुठलं जरी निकोटीन किंवा हे जे घातक कार्सिनोजेन्स जे मी तुम्हाला बोललो याचं कुठल्याही पद्धतीने जरी सेवन झालं तरी ते एका दिवसात नाही पण काही

0: काळात हळूहळू हळूहळू त्याचा एक ॲडिटिव्ह इफेक्ट होतो आणि त्याच्यानी सर्व अवयवांवर देखील त्याचा फार मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. मुखाचे कर्करोग तर मी तुम्हाला बोललो, जसं जिभेचं आहे, गालाचे आहे, मोठे मोठे कॅन्सर जे आहेत ते होऊ शकतात. त्याच्यानी गळ्यामध्ये देखील गाठी येऊ शकतात. कॅन्सर जो आहे तो फेफड्यांमध्ये देखील पसरू शकतो. मग अन्ननलिकेचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्रपिंडाचा देखील कॅन्सर जो आहे तर तो तंबाखूच्या नियमित सेवनामुळे होऊ शकतो.
1: हा, म्हणजे इतक्या प्रकारचे कॅन्सर देखील होऊ शकतात. याचा आणि हृदयविकाराचा आणि रक्तदाबाचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच संबंध आहे. कारण म्हणजे जे तंबाखू खाणारे किंवा अल्कोहोल पिणारे जे लोक आहेत तर यांच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की हृदयविकाराचे चान्सेस जे आहेत ते नॉर्मल माणसापेक्षा मल्टिपल टाइम्स वाढून जातात. याच्यानी रक्तस्त्रावावरती देखील मोठा परिणाम असतो, श्वास घेण्यामध्ये देखील मोठा परिणाम होतो. कारण अल्टिमेटली तंबाखूमुळे फेफड्यांचे देखील रोग आणि जसं आपण ब्रेथलेसनेस किंवा श्वास घेण्यामध्ये कमतरता येणे, अस्थमाचा अटॅक जो आहे तो प्रेसिपिटेट होणे आणि ॲट द सेम टाइम लंग कॅन्सर होणे हे देखील प्रमाण जे आहे ते नक्कीच वाढतात. तर त्याच्यामुळे असं नाही आहे की तंबाखूच्यामुळे फक्त मुखाचेच कॅन्सर्स होतात किंवा तोंडामध्येच काही एखादा फोड येणे किंवा त्याच्यामधनं रक्त जाणे, पण याचे विविध प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत ते पूर्ण शरीरावर होऊ शकतात. हृदयावरती देखील त्याचे खूप जास्त परिणाम आहेत. लोकांना हृदयविकार आणि हार्ट अटॅकचे चान्सेस जे आहे ते तंबाखूमुळे नक्कीच जास्त वाढून जातात आणि हार्टची जी पंपिंगची क्षमता आहे ती देखील कमी होते.
1: हा, म्हणजे केवळ तोंडाशी, घशाशी किंवा हृदयाशी पण याचा संबंध आहे असं आपल्याला म्हणावं?
0: नक्कीच हृदयाशी तर आहेच आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पोटाशी, लिव्हरशी आणि बाकी देखील मल्टिपल शरीरातल्या अवयवांशी याचा संबंध नक्कीच आहे.
1: हा डॉक्टर, याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊयात. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रोबोटिक कॅन्सर सर्जन डॉक्टर अभिनव देशपांडे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात.
0: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, आपण आता इतके आजार सांगितलेले आहेत आणि कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून येतं हे आपण विशेषत्वानं नमूद केलं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट ही येते की कुठला आजार नेमका तंबाखूमुळे झालाय हे कसं ओळखायचं, त्याची काही लक्षणं असतात का?
0: आता जसं आपण जसं जे नियमित तंबाखूचं सेवन करतात त्यांच्या जसं तोंडामध्ये किंवा जिभेवरती, गालाच्या आतमधल्या भागात किंवा आपल्या हिरड्यांवरती जर एखादा गाठ आल्यासारखी वाटली किंवा एखादा आपण ज्याला छाला म्हणतो जर छाला आला आणि जर तो भरत नाही आहे, ठीक आहे, ज्याला तुम्ही औषधं गोळ्या केल्या, एक दीड महिना झाला पण थोडंसंही हात लावला किंवा ब्रश करताना लगेच त्याच्यामधनं ब्लिडिंग जे आहे, ब्लिडिंग गम्स सुरू झाले आणि जे की हळूहळू हळूहळू वाढत चाललेलं आहे, याच्यावरती काही पण उपाय केल्यावरती पण ठीक होत नाही तर आपल्याला लगेच डॉक्टरांना दाखवून देणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये अर्ली साइन्स ऑफ कॅन्सर जे आहेत ते राहू शकतात. तर मग त्याप्रमाणे आम्हाला काही विशिष्ट त्याच्यावरती आम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात, म्हणजे चाचण्या कराव्या लागतात. जसं की आपण ऐकलेलं आहे बायोप्सी किंवा मग स्कॅन जसं की सीटी स्कॅन, MRI स्कॅन, पेट स्कॅन. तर आम्ही कुठल्या आजाराकरता किंवा कुठल्या त्रासाकरता आम्ही ते करतो ते आम्ही एकदा पूर्ण सगळं तुमच्याशी डिस्कस करतो आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढचे जे काही ट्रीटमेंट पद्धती आहे ते देखील आपण याच्यावरती त्याच्याबद्दल डिस्कशन करू.
1: या व्यतिरिक्त घशाचा कॅन्सर असेल किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर असेल तर त्याची काही लक्षणं वेगळी असतात?
0: घशाच्या कॅन्सरमध्ये जसं आवाज बदलणे आणि जो की आवाज ठीक न होणे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एक घोगरा आवाज जो आहे तो येणे, असं कधी कधी काही काही पेशंट्सचे कंप्लेंट्स राहू शकतात. किंवा महत्वाचं म्हणजे खोकला येणे, सतत खोकला येणे आणि जो की खोकला बरा नाही होत आहे भरपूर दिवसांपासून आहे, वजन कमी होणे, गिळण्यामध्ये त्रास होणे, हे सगळे काही आपण समजू शकतो की याच्यामध्ये सुरुवात देखील राहू शकते. प्रत्येकच असे जे आपण सिम्पटम्स ज्यांना म्हणतो प्रत्येकच कॅन्सरचे नसतात, प्रत्येकच सिच्युएशन अशा नाही राहत, पण आपल्याला लगेच डॉक्टर

0: दाखवून याच्यावरती एक निदान लावणे गरजेचं आहे. कधी कधी हा हे इन्फेक्शनमुळे देखील होऊ शकतं, पण आपल्याला सतर्क राहणे गरजेचं आहे. एस्पेशली जसं मी तुम्हाला सांगितलं की जे मद्यपान किंवा तंबाखूचं सेवन नियमितरित्या करतात तर त्यांना लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करून घेणे अनिवार्य आहे.
1: हा, आता तंबाखू जर स्मोकिंगच्या माध्यमातून त्याचं सेवन होत असेल तंबाखूचं, तर त्यामुळे फुफ्फुसांचे आजार निर्माण होतात, तर स्मोकिंगमुळे कुठले आजार होऊ शकतात?
0: आता जसं तंबाखू जे आहे ते अल्टिमेटली त्याच्यामध्ये जे निकोटीन पदार्थ आहे तर तो मेंदूवरती काम करतो, म्हणून मेंदूचे काही सेंटर जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि तंबाखू संबंधित अडिक्शन जे आपण म्हणतो तर ते तयार होतं. आता स्मोकिंगमुळे अल्टिमेटली तंबाखूच शरीरात चाललेला आहे आणि त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं तोंडाचे तर आजार विकार आहेतच आणि फेफड्यांचे देखील आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यानी जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकीचे देखील सगळे आजार जे आहे ते देखील स्मोकिंगमुळे होऊ शकतात. असं नाही आहे की फक्त आणि फक्त आपण तोंडाने जर तंबाखू खाल्ला आणि स्मोकिंगच्या याच्यामुळे फक्त आणि फक्त लिमिटेड टू फुफ्फुस राहू शकतं असं नाही आहे. स्मोकिंगमुळे देखील बाकीच्या शरीरावरती तेवढाच घातक इफेक्ट होऊ शकतो.
1: हा, म्हणजे फुफ्फुसांवर पण तितकाच घातक परिणाम होतो आपल्याला म्हणावं लागेल.
0: नक्कीच, भरपूर पेशंट्स आम्ही बघतो की जे फुफ्फुसाचे आजार घेऊन एस्पेशली फुफ्फुसाचे कॅन्सर घेऊन लॉंग टर्म स्मोकर्स आहेत, खूप वर्षांपासून स्मोकिंग करतात आहे, तर त्यांना फुफ्फुसांचे आजार तर ते घेऊन येतातच आणि त्यातल्या त्यात भरपूर लोकांना त्याच्यामध्ये कॅन्सर देखील आढळू शकतो. फुफ्फुसाचा कॅन्सर जो आहे हा अत्यंत घातक कॅन्सर आहे. हा जगभरात वन ऑफ द हायएस्ट अग्रेसिव्ह कॅन्सर्स मधून येतो, म्हणजे ज्याचा सगळ्यात वन ऑफ द मोस्ट घातक रोग असल्यामुळे आपल्याला जे डायरेक्ट याचे इफेक्ट्स आहेत तर ते आपण कट डाऊन करू शकतो. जसं की तंबाखू स्मोकिंग हे जर इमिडिएटली स्टॉप केलं, जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीरावरती त्याचे पॉझिटिव्ह परिणाम लगेच काही तासातच जाणवणं सुरू होतं, तर त्यामुळे फुफ्फुसांचे आजार आणि एस्पेशली फुफ्फुसांचा कर्करोग देखील आपण पहिल्यापासूनच टाळू शकतो जर आपण या सगळ्या गोष्टी जर थांबवल्या तर.
1: डॉक्टर, आता या सर्व आजारांवर नेमकी उपचार पद्धती काय असते? काही आधुनिक उपचार पद्धती अवेलेबल आहेत का?
0: हो, आता त्यातल्या त्यात प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, म्हणूनच आज आपण हा जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा नो टोबॅको डे 31 मेला याच कारणाकरता करतो, कारण एकदा जर हा आजार झाला तर त्याच्याशी संबंधित भरपूर त्रास जे आहेत ते पेशंटला आणि त्याच्या पूर्ण परिवाराला देखील भोगावे लागतात. आता त्याच्यावरती सध्याच्या घटकेला जे आलेले ट्रीटमेंट पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला बोललो सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन हे जे आहेत हे तीन वेगळ्या वेगळ्या मोडॅलिटीज असतात. आणि त्यातल्या त्यात जसं सर्जरी, जसं आता मी कॅन्सर सर्जन आहे तर कॅन्सर सर्जरीमध्ये आम्ही आजकाल जे सध्या सगळ्यात अत्याधुनिक ट्रीटमेंट प्रकार आहेत जसं की रोबोटिक कॅन्सर सर्जरी देखील आम्ही करू शकतो, ज्याच्यामध्ये एकदम छोट्या छोट्या चिऱ्यांमध्ये कमीत कमी रक्तस्त्राव असताना आपण पूर्ण कॅन्सरचा कम्प्लीट रोग जो आहे तो काढू शकतो आणि त्यातल्या त्यात पेशंटची रिकव्हरी जी आहे ती एकदम फास्ट होऊ शकते, ज्याच्याने लवकर पेशंटचा रोग जो आहे तो आम्ही बरं करण्याचा प्रयत्न करतो. तर रोबोटिक सर्जरी तर आलेलीच आहे, पण त्यातल्या त्यात आजकाल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही प्लास्टिक सर्जरीज देखील करतो, ज्याच्याने पेशंट लवकरात लवकर आम्ही बरं करण्याचा प्रयत्न करतो. पण सर्जरी हे एक मॉडॅलिटी आहे, तसंच आजकाल किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी देखील आलेला आहे आणि रेडिएशन जसं आपण एक एक्सरे ट्रीटमेंट मॉडॅलिटी जे लोक समजतात तर तशाच याच्या रित्या आपण आजकाल रेडिएशन देऊन देखील कॅन्सरला भरपूर पद्धतीने आणि भरपूर चांगल्या रित्या त्याचं कम्प्लीट ट्रीटमेंट करू शकतो.
1: म्हणजे या पद्धतीने ट्रीटमेंट करता येते, पण हा कालावधी किती असतो नेमका?
0: जर एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती लांब राहू शकते. आता काही काही लोकांना जसं फक्त ऑपरेशन सर्जरी जी आहे तर ती केल्यानंतर पहिले तर रिकव्हरीमध्ये भरपूर कधी कधी काही काही लोकांना वेळ लागू शकतो. आता ते सगळं डिपेंड करतं की कॅन्सर कुठल्या स्टेजमध्ये सापडण्यात आलेला आहे आणि आम्ही त्याची कशी ट्रीटमेंट करतोय. पण खूपदा असंही असतं की काही लोकांना किमोथेरपी आणि रेडिएशन देखील द्यावं लागतं, म्हणजे काही पेशंट्सला सर्जरी, किमो, रेडिएशन हे तिन्ही जर लागलं तर ते काही महिने ते नियरली वर्षभर देखील चालू शकते ट्रीटमेंट. तर त्याच्यामुळे आमची तीच इच्छा असते की जर लोकांनी तंबाखू सेवन टोटल बंद केलं तर हे सगळे मोठ्या मोठ्या ज्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे याच्यातनं ते वाचू शकतात.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.

0: डॉक्टर, बरेच समज गैरसमज आहे समाजामध्ये तंबाखू सेवनाला घेऊन. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं, मी तोंडात ठेवलेलं आहे, गिळलेला नाही तर मला त्रास होणार नाही. तर या सगळ्या गोष्टींविषयी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: जसं मी बोललो की तंबाखू सेवन कुठल्याही रीत्या कुठल्याही पद्धतीने देखील ते घातकच आहे. जरी ते पूर्ण गिळलं नाही आणि तोंडात ठेवलं, तर ज्या ठिकाणी तोंडात ठेवलेलं आहे, आमच्याकडे रेग्युलरली पेशंट्स येतात, तिकडेच एक गाठ येते आणि तिकडचाच कॅन्सर जे आहे. तर शरीरामध्ये कुठेही तंबाखू ठेवला असला तोंडामध्ये, तरी तो कॅन्सरमध्ये तब्दिली करू शकतो. तर त्याच्यामुळे असं नाही आहे की कोणी जर गिळत नसेल किंवा कोणी पूर्ण सेवन नसेल करत आणि फक्त काही काळाकरता म्हणून तंबाखू जो आहे तो ठेवला आहे, तर तो लोकल इफेक्ट्स म्हणजे ज्या ठिकाणी ठेवलाय तिकडे तर त्रास तो देऊ शकतो, पण जर तो कॅन्सरमध्ये तब्दिली करत असेल तर तो पूर्ण शरीरामध्ये देखील पसरू शकतो.
0: तसं स्मोकिंगला घेऊन पण बऱ्याच लोकांना वाटतं की मी दिवसातनं एकच सिगरेट ओढतोय म्हणजे हे घातक नाही आहे, तर असं काही असतं का?
1: नाही, जसं मी बोललो की एक सिगरेट देखील शरीराकरता तितकीच घातक आहे, कारण त्याच्यात 72 कार्सिनोजेन्स आहे जे की कर्करोग करू शकतात. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो एक डेटा आला आहे, तर जस्ट तुम्ही इमॅजिन करा की एक सिगरेट जर कोणी असं म्हणत असेल तर तो डायरेक्टली आपल्या जीवन कालातली 14 मिनिटं जी आहे तर तो डायरेक्टली एका सिगरेटनीच कमी करतोय. आता तुम्ही इमॅजिन करा, जर एक माणूस दिवसाला 2 ते 3 सिगरेट जरी घेत असेल तरी तो 14 × 2 ते 3 इतके मिनिटं तो ऑलरेडी आपल्या शरीराचे कमी करतो आहे जगण्याचे. तर त्याच्यामुळे एक सिगरेट देखील शरीराला तितकीच घातक आहे.
0: डॉक्टर, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की मला तंबाखू सेवन तर सोडायचं आहे पण मला ऍडिक्शन झालंय, ते सुटत नाही आहे, तर मग त्यासाठी काय करता येईल?
1: पण आता तंबाखू सोडण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचा ठाम निर्णय महत्वाचा असतो. सुरुवातीला सेवनाचे प्रमाण कमी करणे, तंबाखूची इच्छा झाली तरी वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, जसं पाणी पिणे, फळे खाणे किंवा चालणे यासारखे पर्याय वापरता येतात. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा खूप उपयोगी ठरतो. गरज वाटल्यास डॉक्टरांचा किंवा समुपदेशकांचा सल्लाही घ्यावा. तंबाखू सोडणे सुरुवातीला कठीण वाटू शकते पण त्यानंतर मिळणारे निरोगी आयुष्य खरंच अमूल्य असते.
0: हा, म्हणजे प्रयत्न करावा लागेल आणि स्वतःला ठरवावं लागेल हे आपण इथे म्हणू शकतो. जर आपल्याला संपूर्ण तंबाखू मुक्त करायचा असेल तर त्यासाठी काय करू शकतो आपण?
1: आता तंबाखू मुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे हे गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान न करणे, युवकांना योग्य मार्गदर्शन करणे आणि तंबाखू विरोधी मोहिमांमध्ये सहभागी होणे हे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालय, आरोग्य संस्था आणि माध्यमे यांनी एकत्र येऊन सातत्याने जनजागृती केली तर नक्कीच निरोगी आणि तंबाखू मुक्त भारत घडवता येईल. आजच घ्या निर्णय तंबाखू मुक्त जीवनाचा.
0: डॉक्टर, आता इतक्या सगळ्या गोष्टींवर आपण बातचीत केली म्हणजे एकंदरीतच तंबाखू किती घातक आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. आमच्या श्रोत्यांना आता सांगाल की जर तंबाखू सेवनाचे काही दुष्परिणाम झाले आणि आजार जर झाले आणि त्यावर जर उपचार घेण्यात आले नाही तर काय धोका संभवू शकतो?
1: खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. कारण काय होतं की खूपदा लोकांना असं वाटतं, एक गैरसमज आहे की आपण तर हे थोड्याच प्रमाणात करतो तर आपल्याला तर काही होऊ नाही शकत, हे प्रत्येक माणसालाच वाटतं आणि हा गैरसमज आहे. जर याच्याशी संबंधित कुठलाही, ज्याला आम्ही सिम्पटम म्हणतो, म्हणजे कुठल्याही शरीराने एखादी गोष्ट जर आपल्याला दाखवणं सुरू केलं, जसं आम्ही बेसिकली जे पण कुठलेही त्रास जे होतात शरीराला, तर त्याला आम्ही 3 गोष्टींमध्ये डिवाइड करतो. अनयुज्युअल, पर्सिस्टंट आणि अनएक्सप्लेन. म्हणजे याचा अर्थ काय की अनयुज्युअल म्हणजे जे शरीराला नॉर्मल रित्या काही गोष्टी ज्या आहेत, आपल्या शरीराला काही गोष्टींची सवय असते, तर तशासारखं नाही पण काहीतरी अनयुज्युअल गोष्ट झाली. जसं तोंडामध्ये एक गाठ आली, आता हे शरीराला रुटीन नाही आहे, रोजच्या जीवनामध्ये नाही आहे, तर दिस इज बेसिकली अनयुज्युअल. मग दुसरं म्हणजे पर्सिस्टंट. पर्सिस्टंट म्हणजे काय, 1-1.5 महिन्याहून जास्त ती गाठ आहे पण ती गाठ काही ठीक होत नाही आहे. आणि तिसरं म्हणजे अनएक्सप्लेन. जसं कधी जर मार वगैरे लागला तर एखादी गाठ येऊ शकते, पण याच्यामध्ये जर काही कारण नसलं जरी आणि तरी ती गाठ येऊन बसलेली आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जर तंबाखूचं सेवन सुरू आहे, तर नक्कीच हे 3 ज्या सिम्पटम्स सांगितले तर लगेच पेशंट्सला दाखवणं जे आहे ते अत्यंत गरजेचं बनतं. कारण याच्यामधले काही पेशंट जे आहेत ते कॅन्सरचे पीडित पेशंट्स राहू शकतात, तर त्याच्यामुळे त्यांना लगेच दाखवणे आणि

0: त्याच्यावरती लगेच उपचार जे पण काही आपले डॉक्टर सांगतात तर त्याप्रमाणे उपचार करणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जर आपण त्याला निग्लेक्ट करत गेलो म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तेच शेवटी तो कॅन्सर जो आहे तो आपल्या दुर्लक्षाने थांबणार नाही. तो कॅन्सर जर असला तर तो पसरतच जाईल आणि तो जो सध्याच्या घटकेला अर्ली स्टेजमध्ये छोट्या रीत्याने ट्रीटमेंट होऊ शकते तेच तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाऊन जास्त मोठी ट्रीटमेंट करण्यात येऊ शकते. तर त्याच्यामुळे जर अशा कुठल्याही छोट्यातले छोटे देखील शरीराने काही देखील साईन्स किंवा सिम्पटम्स देणं सुरू केलं तर लगेच आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि डॉक्टर्स जसं म्हणतील त्याप्रमाणे ट्रीटमेंट जी आहे ती करणे अनिवार्य आहे.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आजचा आमचा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: मी जसं म्हटलं की आजच हा निर्णय घ्या की तंबाखू मुक्त जीवनाचा. कारण जसं तंबाखू जे आहे ते फक्त तुमच्या स्वतःच्या शरीराला नाही पण तुम्ही विचार करा की त्याच्याशी जे घातक गोष्टी आहेत जसं की पॅसिव्ह स्मोकिंग बद्दल मी बोललो आणि जर इनकेस कुठला आजार झाला एक तर तुमचे स्वतःचे जर पैसे जे आहे तर ते तर खर्च होतातच आहे पण त्याच्याशी संबंधित आजार जर झाले तर त्याच्यामुळे तुमच्या आप्तजनांना तुमच्या जवळीक तुमच्या परिवाराला देखील याचा खूप हानिकारक इफेक्ट्स आहे. आणि त्याच्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग जर म्हणजे घरी जर तुम्ही स्मोकिंग किंवा हे करत असाल त्याच्यामुळे तर तुमच्या जे आप्तजन आहे त्यांना तर डायरेक्ट त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, तुमच्यामुळे त्यांना देखील कॅन्सर होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला एक दृढ निश्चय घ्यायचा आहे की मी जर आज तंबाखूचं सेवन करत असीन तर लगेच तंबाखूचं सेवन मी आयुष्यभराकरता बंद करीन आणि एक मी दृढ निश्चय घेईन. त्याच्यासोबत जर मी कोणा माझ्या जवळच्याला ओळखत असीन तर त्याला देखील याची मी जागृती करीन की ही वाली गोष्ट जी आहे ही अत्यंत हानिकारक आहे आणि आपल्याला ही गोष्ट जी आहे ती सोडणं गरजेचं आहे. जर याकरता आपण स्वतः हे पूर्ण दृढ निश्चय घेऊन याच्यावरती आपण लगेच अमल नाही करू शकलो तरीही आपल्याला याच्याकरता काउन्सिलिंग किंवा मदत करणारे लोक आहेत जे की तुम्हाला मदत करू शकतात. आणि कधीही काही मदत लागली तरीही डॉक्टर्स जे आहेत ते तुमच्याकरता नेहमीच तयार असतात. तर त्याच्यामुळे आपल्या जवळचे डॉक्टरांना भेटणे आणि त्यांच्याकडनं एक ओपिनियन घेणे नक्कीच तुम्हाला अत्यंत लाभदायक राहू शकतं.
1: डॉक्टर अभिनव देशपांडे, आपण इथे आलात आणि तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोतेहो, हा होता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे रोबोटिक कॅन्सर सर्जन डॉक्टर अभिनव देशपांडे यांनी. तेव्हा डॉक्टर अभिनव देशपांडे यांच्यासह मी वैदेही चौरे घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे.
2: श्रोतेहो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: श्रोतेहो, आत्ताच आपण मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत मास्टर दीनानाथ यांच्या आवाजात कृप्र खाडीलकर यांचं नाट्यगीत. या नाट्यगीताला संगीत दिलं आहे गोविंदराव टेंबे यांनी आणि नाटकाचं नाव आहे मानापमान.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग. यानंतर ऐकवित आहोत कान्होपात्रा केणीकर यांच्या आवाजात एकच पहिला या नाटकातील नाट्यगीत रचना. नाट्यगीत व्ही सी गुर्जर यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे गंधर्व नाटक मंडळींनी.

भूमिकन्या सीता या नाटकातील नाट्यगीत ऐकवित आहोत. नाट्यगीत ग दि माडगुळकर यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. स्वर ज्योत्स्ना भोळे यांचा आहे.

रामदास कामत यांच्या आवाजात अशोक जी परांजपे यांची नाट्यगीत रचना ऐकवित आहोत. या नाट्यगीताला संगीत दिले आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि नाटकाचं नाव आहे दार उघड बया दार.

0: नमस्कार, मी कमल मुरलीधर भोंडे नागपूर आकाशवाणीला गेल्या 25 ते 30 वर्षापासून गात आहे. आणि हा जो माझा प्रवास आहे बी हाय ग्रेडपासून तो टॉप ग्रेडपर्यंत अतिशय आनंदाने जात आहे मी या आकाशवाणीच्या याच्या प्रवासातून. आणि त्यातून मला स्वतःचं गाणं वाढवण्यासाठी एक ऊर्जा मिळते आहे. आकाशवाणी कदाचित माझ्या आयुष्यात नसती तर मला नाही वाटत की मी गाणं माझं जिवंत ठेवू शकली असती. हे सर्व श्रेय नागपूर आकाशवाणीला आहे, कारण सारखे रेकॉर्डिंग्स यायचे, त्या सातत्यामुळे सातत्याने मी रिया जात असायची. तर हा एक महत्त्वाचा भाग होता. केवळ आकाशवाणी नागपूरमुळे हे गाणं टिकलेलं आहे आणि आज या ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने आकाशवाणीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग. यानंतर ऐकवित आहोत धन्य ते गायनी कळा या नाटकासाठी गोपाळकृष्ण भोबे यांचं नाट्यगीत. या नाट्यगीताला संगीत दिलं आहे पंडित भीमसेन जोशी यांनी आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

मास्टर दीनानाथ यांच्या आवाजात वीर वामन जोशी यांची नाट्यगीत रचना ऐकवीत आहोत. या नाट्यगीत रचनेला संगीत दिलं आहे वझे बुवा यांनी आणि नाटकाचं नाव आहे रणदुदुंबी.

श्रोतेहो, यानंतर सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात आरतून कीर्तन वरून तमाशा या नाटकातील नाट्यगीत रचना ऐकवित आहोत. नाट्यगीत अशोकजी परांजपे यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोते हो, यानंतर नाट्यरंग या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत प्रभुदेव सरदार यांच्या आवाजात पट वर्धन या नाटकातील नाट्यगीत रचना. नाट्यगीत आणि संगीत गोविंदराव टेंबे यांचं आहे.

श्रोते हो, या नाट्यगीत रचनेबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलायत आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून.

0: आपले रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोताओ, इस समय आप सुन रहे हैं कार्यक्रम मिश्र संगीत. आइए इस गीत के बाद सुनवाते हैं विवेक मिश्रा और कंचन मीना का गाया, विवेक मिश्रा का लिखा गीत, संगीत पुनीत विवेक का है.

0: श्रोताओ, इस गीत के साथ ही मिश्र संगीत का कार्यक्रम समाप्त होता है।
1: सुन बाई, काय सासू बाई,
2: ह्या घराचे काही नियम आहेत।
1: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाही आहे।
1: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
1: ओह,
2: जसे UPI ने?
1: अच्छा।
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
1: तो काय सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
1: तुम्ही पण ना सासूबाई।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
1: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
4: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है। भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAD 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं। विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
5: नमस्कार, मी कमल मुरलीधर भोंडे नागपूर आकाशवाणीला गेल्या 25-30 वर्षापासून गात आहे। आणि हा जो माझा प्रवास आहे बी हाय ग्रेड पासून तो टॉप ग्रेड पर्यंत अतिशय आनंदाने जात आहे मी या आकाशवाणीच्या याच्या प्रवासातून। आणि त्यातून मला स्वतःचं गाणं वाढवण्यासाठी एक ऊर्जा मिळते आहे। आकाशवाणी कदाचित माझ्या आयुष्यात नसती तर मला नाही वाटत की मी गाणं माझं जिवंत ठेवू शकली असती। हे सर्व श्रेय नागपूर आकाशवाणीला आहे, कारण सारखे रिकॉर्डिंग्स यायचे, त्या सातत्यामुळे सातत्याने मीडिया जात असायची, तर हा एक महत्त्वाचा भाग होता। केवळ आकाशवाणी नागपूरमुळे हे गाणं टिकलेलं आहे आणि आज या ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने आकाशवाणीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते।

0: एफएम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10:52 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 134वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवरून प्रसारित केला जाईल. मराठा आरक्षण

0: बाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात कापसाची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सरकारनं कापूस आयातीवर आकारण्यात येणारे सर्व सीमाशुल्क तसंच कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर यामधून तात्पुरती संपूर्ण सूट देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामामध्ये केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचाही वापर करावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. राज्यामध्ये गेल्या 3 वर्षात खरीप हंगामात 44 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आलाय. पुणे विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या आता 22 झाली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना नागपूर विभागाच्या वतीनं विभागीय मेळाव्याचं आयोजन आज सकाळी करण्यात आलंय. श्रद्धानंद पेठ येथील मुंडले पब्लिक स्कूल परिसरात हे आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यात नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील आयटीआय निदेशक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.
1: FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर लगेचच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
1: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल

0: आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार सर.
0: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
2: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनल साठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
1: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट गोष्ट आहे. मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूप

0: छान गोष्ट आहे तुमची.
1: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील, ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचा शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
1: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
0: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघ खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.1

0: आठ शतांशाचा जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17 शतांश करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो.

आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000+ अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येत की चोल साम्राज्याची सागरी शक्ती
किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी

करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे, त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजाती

तीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत, तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे, म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून

0: शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला होता.

0: एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 12:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी नॅशनल सिनियर अॅथलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर याच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या विक्रमामागील प्रेरणा समजून घेतली. देशात सध्या वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. सतत पाणी पित रहा, उन्हात शक्यतो बाहेर पडू नका आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. उन्हाळ्यातील खाद्यपदार्थांचा आणि पेयजलांचा देखील त्यांनी उल्लेख केला. वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या आंब्याच्या प्रजाती, उत्तर भारतातील सातूचं पीठ आणि कोकणातील सोलकढी, कोकम सरबताचा त्यांनी उल्लेख केला. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी राजा राजेंद्र चौल यांच्या प्रथम यांच्याशी संबंधित ताम्रपटाबद्दल माहिती दिली. ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत लागलेल्या शोधांचाही त्यांनी उल्लेख केला. उत्तर प्रदेशातील मनोरमा नदी स्वच्छ करण्यासाठी झालेल्या जनचळवळीबद्दल देखील त्यांनी आजच्या मन की बातमधून सांगितलं. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज देशभरात साजरी होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहतील. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येतोय. तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या उपक्रमाची सुरुवात केली. आकर्षणाला चालना, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात ही यंदाची संकल्पना आहे. दरम्यान जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलंय. नागपुरात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं. या 8 दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात 23,800 खेळाडू सहभागी होतील. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील वना नदी पात्रात अधिक मासानिमित्त स्नानासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झालाय. एक्सवर पोस्ट करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6 वाजता आहेत. श्रोते हो, काही क्षणातच दिल्ली केंद्राच्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 6:05 प्रादेशिक मराठी बातम्या प्रसारित केल्या जातील. तत्पूर्वी काही क्षणातच बातम्या दिल्ली केंद्राच्या.

0: द्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी नॅशनल सिनियर अॅथलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या विक्रमामागील प्रेरणा समजून घेतली. देशात सध्या वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. सतत पाणी पीत रहा, उन्हात शक्यतो बाहेर पडू नका आणि उन्हापासून बचाव करण्याच्या सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पाणी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्यातील खाद्यपदार्थांचा आणि पेयजलांचा देखील त्यांनी उल्लेख केला. देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या आंब्याच्या प्रजाती, उत्तर भारतातील सत्तूचे पीठ आणि कोकणातील सोलकढी आणि कोकम सरबताचा देखील त्यांनी उल्लेख केला. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड्स भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. ज्ञानभारतम अभियानाअंतर्गत लागलेल्या शोधांचाही त्यांनी उल्लेख केला. उत्तर प्रदेशातील मनोरमा नदी स्वच्छ करण्यासाठी झालेल्या जनचळवळीबद्दल देखील त्यांनी आजच्या मन की बातमधून सांगितलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. दरम्यान अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटीसह अमरावती आणि नागपूर विभागातही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध संस्थांद्वारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देवी अहिल्याबाई स्मारक समितीमार्फत नागपुरात अहिल्याबाईंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली, तसंच रुद्राभिषेक आणि अखंड विष्णू सहस्त्रनाम घेण्यात आलं. नागपुरात आज सकाळी यशवंत स्टेडियम इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं. त्यानिमित्त मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती. क्रीडा आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आयोजित या मॅरेथॉनमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 18 क्रीडा प्रकारात 23,800 खेळाडू सहभागी होणार आहेत. 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपये बक्षिसांचं वितरण या दरम्यान होईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारू दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता 24 पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडल परिसरात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 24 पोहोचली असून फुगेवाडी, उरळी कांचन आणि इतर भागातही मृत्यूंची नोंद झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत दारूच्या अवैध हातभट्ट्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापेमारी आणि शोधमोहीम राबवून एकाच दिवशी 32 गुन्हे नोंदवण्यात

0: तसंच 31 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जात आहे. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन वर्धा अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी भवन इथं तंबाखूच्या सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. हवामान. काल विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपई, केळी यासारख्या बागायती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे आंबिया बहार संत्राच्या हजारो हेक्टर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानीचं सर्वेक्षण करून तात्काळ अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. दरम्यान आगामी काही तासात नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा इथं विजांच्या कडकडाटांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून करण्यात आलं आहे. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसंच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशावेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे अशा सूचना विभागानं जारी केल्या आहेत. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उष्णतेच्या लाटेत सर्वांना काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन. खासदार क्रीडा महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ. राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून आवाहन. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो 6:15 झालेली आहेत. आता ऐकवीत आहोत आपला आवडता कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मेधा औरंगाबादकरचा नमस्कार.

शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजात कट्याळ काळजात घुसली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंगेश कंगणे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. सांजधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूत आहोत माणिक वर्मा यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे गोविंद पोवळे यांनी.

माणिक वर्मा यांच्या आवाजात गंगाधर म्हांबरे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं गोविंद पोळे यांनी. यानंतर ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश अणावकर यांचं गीत. संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या सुमधूर स्वरात. रमेश अणावकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात घेतो एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

पद्मजा पेनाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं शुभदा सुभेदार यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, सांजधारा कार्यक्रमात मराठी गीतांचा आनंद आपण घेत आहात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. आणि आपल्यासोबत आहे आपली रेडिओ सखी मेधा. ऐकू

या यानंतर देव दिनाघरी धावला या नाटकासाठी पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजात बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद, संगीत आहे वसंत देसाई यांचं.

यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतेव सांजधारा कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत शांता शेळके यांची शब्दरचना, संगीत श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. यानंतर पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या आवाजात गीत ऐकूया. गीत आहे जयंत मराठे यांचं आणि संगीत यशवंत देव यांनी दिलं आहे.

आशा भोसले यांच्या आवाजात जयंत मराठे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आणि श्रोतेहो, आता सांजधारा कार्यक्रमा शेवटी ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांची ही रचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. श्रोतेहो, आता सांजधारा कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा पुन्हा भेटूया नवीन गीतांसह. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी मेधा आपला निरोप घेते आहे, नमस्कार. सांजधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून.
1: नमस्कार, मी कमल मुरलीधर भोंडे नागपूर आकाशवाणीला गेल्या 25 ते 30 वर्षापासून गात आहे. आणि हा जो माझा प्रवास आहे बी हाय ग्रेडपासून तो टॉप ग्रेडपर्यंत अतिशय आनंदाने जात आहे मी या आकाशवाणीच्या याच्या प्रवासातून. आणि त्यातून मला स्वतःचं गाणं वाढवण्यासाठी एक ऊर्जा मिळते आहे. आकाशवाणी कदाचित माझ्या आयुष्यात नसती तर मला नाही वाटत की मी गाणं माझं जिवंत ठेवू शकली असती. हे सर्व श्रेय नागपूर आकाशवाणीला आहे, कारण सारखे रेकॉर्डिंग्स यायचे, त्या सातत्यामुळे सातत्याने मीडिया जात असायची, तर हा एक महत्त्वाचा भाग होता. केवळ आकाशवाणी नागपूरमुळे हे गाणं टिकलेलं आहे आणि आज या ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने आकाशवाणीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते.
2: नमस्कार, मैं शंकर भट्टाचार्य एक सरोद की स्टूडेंट हूँ. करीब करीब जीवन के 60 साल मैं इस पे हूँ. सोच में बहुत कुछ है, बजाना शायद उतना नहीं होती है. रेडियो से मेरा संबंध 60 साल से है, बचपन से लेके अब तक रेडियो से जुड़ा हूँ. मैं उसको अंदर एक गुरु भाव को देखता हूँ, जैसे एकलव्य समान इसको मैं देखता हूँ. जैसे गुरु सामने नहीं है तो रेडियो हमारे गुरु है, उसमें बड़े बड़े उस्तादों को सुन के, पंडित को सुन के, उनके वो हमको अपने अंदर के गुरु भाव को जागृत करने की कोशिश करता हूँ. गुरु तो सामने बैठे बजा के कर रहे हैं, उनसे मेरे मन के अंदर के गुरु तो सबको सुनना चाहिए. रेडियो ऐसा इंस्ट्रूमेंट है कि इनके पास आर्काइव के पास कितना खजाना है, ये वो देते रहते, हमको खोजना पड़ेगा, वेट करना पड़ेगा कब इनका

0: वो आर्काइव से बड़े बड़े लोगों को हुआ, हम कितना है उसका। तो हमेशा जुड़े रहिए आकाशवाणी से, जुड़े रहिए जैसे मैं जुड़ा हूँ। और आकाशवाणी को ये 90 साल व्यतीत किए हैं अपने, सबको बड़े बड़े संगीत का सामना है, ये शुभकामना है। हम उनको क्या वो ऐसा ही काम करते रहे, ऐसा 9 साल उसके और 0 लगते गए, 9 के पीछे 0 लगते गए हैं, ऐसे शुभकामना देता हूँ। ऑल द बेस्ट ऑल इंडिया रेडियो।
1: एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय विविध भारतीचं नागपूर केंद्र। ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो। जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातली चव आणि ते जेवणाचे प्रकारही बदलत जातात। भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा ते एक अविभाज्य भाग आहेत। त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात केलं। आज या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले, त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येत्या 15 जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार आहे। सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून दररोज 1,000 भाविकांना दर्शन घेता येणार आहे। यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात छत्तीसगडमधील 7 पर्यटकांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे। पर्यटकांना घेऊन जाणारी एर्टिगा कार खोल दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला। आगामी काही तासात गडचिरोली आणि भंडारा इथं वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं सुरू असलेल्या 11वी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे। ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश मिळाला आहे त्यांना 3 जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत। यापूर्वी 0 फेरीअंतर्गत इनहाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती। या कोट्याशी संबंधित बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश यापूर्वीच निश्चित केले आहेत। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल। नमस्कार।
2: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्झ पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपूर केंद्र। कुछ ही पल में मुंबई केंद्र से विशेष जयमाला।

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हाना

0: मध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
1: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी, तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंग जी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवस भर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंद

0: दरवीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही. इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
1: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता. मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
0: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ. कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात. आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघ खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
0: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
1: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो. आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा

0: केली आहे ना ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
1: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच.

आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000+ अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानांतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली.

येथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो

0: राग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद विविध भारतीच्या नागपूर केंद्रानं मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला.

0: एफ एम बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी रविवारी महायुतीचे जागा वाटप अंतिम झालं. त्यानुसार भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी पक्षाच्या 2 जागा आल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेल्या 11 जागांमध्ये नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडे ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा आल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने 2 दिवसांपूर्वीच 17 पैकी 15 जागांवरील वाटप जाहीर केलं होतं. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 जागांवर उमेदवार देणार आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्टनंतर भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. हवामानात सुधारणा होईपर्यंत भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. प्रशासनाकडून सध्या जनगणनेचं काम सुरू आहे. यात प्रगणक पर्यवेक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि फील्डवरील अडचणी जाणून घेण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर या गावात भेट देऊन

प्रगती जाणून घेतली. हवामान. आगामी काही तासात विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात एक दोन ठिकाणी गारपीट, मेघगर्जनेसह वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अंतिम वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात टायटन्स संघाच्या 4 गडी बाद 83 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.

लता मंगेशकर और किशोर कुमार ने गाया रोटी फिल्म का गीत आप सुन रहे थे। गीतकार थे आनंद बख्शी और संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। इसी गीत के साथ बेला के फूल कार्यक्रम संपन्न होता है। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से। श्रोते हो आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आहे का? गेल्या 24 तासात कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, ते सरासरीपेक्षा 3.2 अंशानं कमी होतं। किमान तापमान 23.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, ते सरासरीपेक्षा 5.5 अंशानं कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात जोराच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. तसंच कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 11:30 झालेली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.